0: ನೆನಪಿ ತುಕ್ಲು ಸಾರ್ ಮೇಘ ಆಸ್ಮತ ಪಾರು ಸುಂದೇನು ಸ ರೇಡಿಯೋ
1: ರಿವರ್ಸ್ ಓಸಮೋಸಿಸ್ ತಥಾ ಯುವಿ ಸ್ಟೆರಿಲೈಸ್ಡ್ ಅಂಡ್ ಓಜನೈಸ್ಡ್ ಪರಿವಿಧಿಬಾಟ ಪ್ರಸ್ತುತ ರಾಪ್ತಿ ಅಂಚಲಕೈ ಪಹಿಲೋ ಡ್ರಿಂಕಿಂಗ್ ವಾಟರ್
2: ಸ್ವರ್ಗದಾರಿ ಡ್ರಿಂಕಿಂಗ್ ವಾಟರ್
1: ಹಮ್ರಾ ಸೇವಾಹರು
2: ಎಕ್ ಲೀಟರ್ ಬೀಸ್ ಲೀಟರ್ ಜಾರ್ ವ್ಯವಸ್ಥಾ
1: ಆರ್ಡರ್ ಅನುಸಾರ ಖಾಲಿ ಬೋತಲ್ ಉತ್ಪಾದನ
2: ಬೀಸ್ ಲೀಟರ್ ಜಾರ್ ಮಾ ಹೋಮ್ ಡೆಲಿವರಿ ಸೇವಾ
1: ಸಂಪರ್ಕ ಸ್ವರ್ಗದ್ವಾರಿ ಡ್ರಿಂಕಿಂಗ್ ವಾಟರ್ ಪುರಾಣೋ ಬಸ್ ಪಾರ್ಕ್ ಪ್ರೊಪ್ರೈಟರ್ ಧರ್ಮೇಂದ್ರ ಕೆಸಿ ಫೋನ್ ನಂಬರ್ 082-5630-021 ಹೋಟಲ್ ಡಾಂಗಾರಿ ನಜಿಕ್ ಜೀವನ್ ಚೌಧರಿ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ 98478-63-375
2: ಶುದ್ಧ ಪಾನಿ ಪಿಯುವುದು ಸ್ವಸ್ಥ ಜೀವನ ಜೀವಿಸುವುದು विशेषज्ञ डाक्टरी सेवाहरू अब दाङ मध्यपश्चिम पोलिक्लिनिक घोराईमा
1: विशेषज्ञ डाक्टरी सेवाहरू
2: वरिष्ठ बालरोग विशेषज्ञ डाक्टर कृष्णहरि सुवेदीद्वारा दैनिक बच्चा सम्बन्धी सम्पूर्ण चेकअप तथा उपचार सेवा
1: वरिष्ठ स्त्री तथा प्रसूति रोग विशेषज्ञ डाक्टर अनुपमा शर्माद्वारा दैनिक चेक जाँच तथा उपचार सेवा
3: वरिष्ठ रेडियोलोजिस्ट एमबीबीएस एमडी डाक्टर रामेश्वर देवकोटाद्वारा भिडियो एक्सरे सेवा
1: नोट अत्याधुनिक सेवा सहित 500 MA को डिजिटल एक्सरे सेवा र औषधि सुपथ मूल्यमा पाइन्छ
2: फोनबाट पनि नाम दर्ता गर्न सकिनेछ
1: सम्पर्क दाङ मध्यपश्चिम पोलिक्लिनिक हस्पिटल रोड खोराई दाङ
2: सम्पर्क फोन 082-5090-079 मोबाइल नम्बर 98478-10-03 र 98-29-54-555
4: घर घर अनि गृहिणीको साथ हुलासले बनाउँदैछ परिवार एक साथ
5: बुबालाई हुलास आटाको रोटीको स्वाद होस् वा आमालाई बासमती चामलको भात खानामा रहर दालको साथ हुन्छन् सबै खाएर गद गद हुलासको पापड
4: हुलास खुसका उत्पादहरू हुलास आटा हुलास बासमती राइस जिरा मसिनो राइस
5: हुलासको कुरुम कुरुम चिउरा हुलासको इडली राइस
4: हुलासले बनाउँदैछ परिवार एक साथ